सवर आनी 5 मिनटां जातात. एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्स. आता तुमकां सांगता आयच्या दिसा वितरपाच्या कार्यावळींची रुपरेषा.

ही आशिल्ली भक्ती संगीताची कार्यावळ पुष्पांजली। सकाळची बरोबर 11 जाऊन 30 मिनटां आणि 42 सेकंद जातात। कायखेडा भितरच आयकोंग्रावात कोकणीतल्या मुखेल खबरो सांगता कौस्तुभ आपटे।

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झचे तुम्ही ऐकतात FM रेनबो. शास्त्रीय संगीताच्या कार्यावेळी आता ऐकूया विक्रांत रामानायकांच्या गायनान राग ललित.

ऐकुपेनो, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत निघतेच तुम्ही ऐकलंय विक्रांत रामा नायकांच्या गायनात राग ललित. बरोबर 7:05 तुमकां ऐकपाक मेळटल्यो दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ल्यो इंग्लिशींतल्यान खबरो.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्स 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असतात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

0: विनय कुमार तळी यांचा आवाज निघतोच. तुम्ही ऐकलं तुमच्या सांगतानासा नमस्कार गोवाही कार्यावळ मुकाट सरताना कार्यवळीन. आता ऐकूया आयचो दिनविशेष.
1: दिनविशेष.

आशिल्ले राज्यात जे प्रकल्प उभे जातात त्या प्रकल्प उभारणीत अभियंत म्हत्वाचो घटक आसा. राज्याच्या सर्वांगीण उदरगतीत अभियंत्यांचे खूप व्हड योगदान आसा अशें तांणी सांगले. आयआयटीन देशाचे उदरगतीत म्हत्वाचे योगदान दिला आणि अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आसात असे प्राध्यापक अजय कुमार सूद हांणी म्हळा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या गोंय फाट्यान काल फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरात आपलो 7वो दिक्षांत सुवाळो आयोजित केल्लो. ह्या कार्यावळीत मुखेल सोयरे म्हण भारत सरकारचे प्रधान वैज्ञानीक सल्लागार प्राध्यापक अजय कुमार सूद, पर्सिस्टंट सिस्टमचे वेवस्थापकीय संचालक आनंद देशपांडे खासा आमंत्रीत म्हणून हाजीर आशिल्ले. फुडें उलयतना डॉ सूद हांणी सांगले, भारत देश तंत्रगिज्ञान आनी उर्जा मळार विकास आनी उदरगत करीत आसा. आयआयटी गोंयचो प्रभाव

0: योग म्हळ्यार शिस्त, योग म्हळ्यार ध्यान,
1: योग म्हळ्यार शांती शरीराची आणि आत्म्याची।
2: सात वर जाऊन 31 मिनिटं आणि 24 सेकंद जातात। FM रेनबो सेवा 105.4 MHz। नमस्कार गोवा कार्यावळीन मुखार सरतना आता ऐकूया सुधीर फडके हांचो आवाज़।

0: ऐकपैन सोनू निगमांचा आवाज निघतच तुम्ही ऐकलो. 7:45 जातात, वेळ झाला कलात्मक ही वळेरी ऐकपचो, ऐकूया.
1: आकाशवाणी पणजी सादर करता रेडिओ वळेरी कलात्मक गोय. गोंयच्या लोक तसेच पारंपारिक प्रयोगजीवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ, संशोधन, लेखन आणि प्रस्तुती. डॉक्टर साईश देशपांडे.
2: प्रथम नमन गणपते, प्रथम नमन गणपते.
1: भाग 16, गुडुल्या परब.
3: नमस्ते ऐकू बेन, हांव डॉक्टर साईश देशपांडे तुमका योगार दिता हे वळेरेंत, जाचे नाव असा कलात्मक गोय. कलात्मक गोय
4: ऐकू बेनो. कथा

0: ही काणी खास सांगपाचो एक विधी दर वर्साचो एक परब म्हणजे पर्व ते पर्व थंय जाता आणि ते त्या गुडुल्या परबेचे राती बायलो घरांत कित कित तरी फाल्यां सकाळ फुडें ते पोळे आंबोळ्यो रांदपाची तयारी करतात आणि दादली सगळी जी आसात ते जेवणां जशी जाली रातची जेवणां जाली त्याबरोबर ते घरवय म्हणून असतात घरवय म्हळ्यार तांचे मूळ दैवताचो जागो तांगेले केन्नाय कितें बरी काम सुरवात करपाचें आसत जायत जाल्यार त्या घरवयच्या थंय येवन ताका गाराणी घालून ताका सांगणी करून ताका थंय मान मानतूक करून थंयच्यान मागीर तांकां कामाक सुरवात जाता.
1: समुदाय खंयचो हो आतां?
0: हो सगळो आदिवासी कुळमी समाज हिंदू कुळमी समाज. हो हिंदू कुळमी समाजांतले दादले जे आसात ते रातची जेवण जशी जाली त्या बरोबर थंय येतात आणि त्या घरवयचेर थंय एक पल्ली पेट्टा कुशीक एक मणय दवरी आसता मणयेचेर एक दिवली पेटोवन दवरी आसता थंय एखादो पानाविडो दवरतात दवरतात अशें ना एखादो चड लोक तांदुळी दवरतात आणि मागीर थंय एक मुख्य गावपी येता जाका गाणेली म्हणटात तो गावपी थंय बसता त्या मणये कडेन ताज्या फाटल्यान एक तीन चार लोक असे बसतात जे ताका गावपाक फाटल्यान सूर धरपी असतात म्हण ताका सरंदार म्हणतात. हे मुख्य असतो गाणेली आणि फाटल्यान असा ते सरंदार हे आता गावपाची तयारी करतात त्याच्या बाय हे सगळे पल्ले भोवतणे सगळे लोक बसून जमून ऐकतात.

0: भीमाची काणी सांगता. वळी भीम म्हळ्यार भीम. त्या भिमाची काणी आणि ती काणी तांच्या स्टायलीन ती सगळी येतात. तांच्या शैलींतल्यान ती सादरीकरण जाता. जेव्हा तो एक मुख्य वळ म्हणता ताच्या फाटल्यान जे सरंदार असतात ते ताका एक आम्ही कायम स्वर असतो तशी पद्धतीची एक स्वर आमच्या शास्त्रीय भाषेत ड्रोन म्हणतात किंवा कायम स्वर म्हणतात. तसं ते कायम स्वर ताक दितात. असो म्हणजे तो तागे पळय स्वरांक स्वर मिसळून तो म्हणजे तो मागीर तो स्वर पकडटा आणि फुडली आपल्याली वळ म्हणटा. म्हणजे थंय खंयच्याच वाद्य ना, ताका कसलेच वाद्य ना, फक्त कंठसंगीत हे सगळं चलता. आणि या कंठसंगीतात तो ती काणी नाट्यरूपान सांगत रावता. तातूंत मध्ये संवाद येतात, तातूंत मध्ये हे असतात, पण तोच सांगता. आणि ताका मागीर ताका हे करपा खातीर, उमेद हाडपा खातीर हे सरंदार जे असतात, हा हय साहेबा, हा मार मार मार उडय, असे तातूंतली हे बी असतात
1: रिएक्शन.
0: इतल्यान ताका तातूंतल्यान हे येता,
1: उमेद
0: सांगता, उमेद येता. अशे पद्दतीन ते सगळे चलता.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स आता बरोबर 8 वरांचेर तुमकां एक पाक मेळटलें दिल्ली केंद्रावेल्यान संक्षिप्त केल्ले समाचार प्रभात.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झचेर तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो. सकाळच्या बरोबर 8:15 आणि 40 सेकंद जातात. आता कातारांच्या कार्यावळीत ऐकूया कातारा.

कातारांच्या कार्यावळीन निघतोच तुम्ही आवाज ऐकलो एलन कॉश्तांचो. आणि आता मुखार सरतना आल्फ्रेड रोज आणि रिटा रोज म्हणटा फुडाराचो कोर.

आयकपनो कातरांची कार्यावळ या कातरा सांगतात आम्ही हांगा सोपयता. 8:30 जातात. FM रेनबो सेवा 105.4 MHz. आता ऐकूया प्रायोजित कार्यावळ गुड मॉर्निंग लॉर्ड.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात FM रेनबो सकाळची बरोबर 9 वरां जातात सदाबहार कार्यावळीन तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो येवकार.

FM रेनबो सेवेवरवी 105.4 मेगाहर्ट्झ संचार ऐकून तुमचे सांगतानाचा सदाबहारी कार्यक्रम. निकतेचे गीत तुम्ही ऐकलं दिल एक मंदिर ह्या फिल्मातले. मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर हांचा जोड आवाज आशिल्लो. संगीत दिल्ले शंकर जयकिशन आणि रचना आशिली हसरत जयपुरी यांची.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चान सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचं आवाज निघतंच तुम्ही ऐकलं, थोडीशी बेवफाई या फिल्मातलं हे गीत आशिलं, रचना आशिली गुलजारांची.

आल्यावर सकाळचा वेळ बरोबर 9 वाजता जाऊन 33 मिनिटं जातात. अनामिका या फिल्मातले नुकतेच तुम्ही गीत ऐकले. किशोर कुमार यांचा आवाज आशिल्लो, संगीत दिले आर डी बर्मन आणि रचना श्री मजरू सुलतानपुरी यांची.

लता मंगेशकर आणि मुकेश यांचं जोड आवाज निघतच तुम्ही ऐकले शोर ह्या फिल्मातले हे गीत असले. रचना शिली संतोष आनंद यांची आणि संगीत दिले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. सदाबहार करावीन मुखार सरताना आता येसुदास आणि हेमलता यांचा आवाज.

इष्टानो प्लॉगिंग आचरणात हाडूया. जॉगिंग करतासतना प्लास्टिक दिश्टी पडले जाल्यार ते उखलून कोयराच्या पेटीयेंत उडोवप. प्लॉगिंग ही नवी संकल्पना तुम्ही आम्ही आचरणात हाडूया. प्लास्टिक मुक्त भारताच्या दिकेन पावला मारूया.

किशोर कुमारांचा आवाज निघतोस तुम्ही ऐकलो अमर प्रेम ह्या फिल्मातले हे ऐकबेनू गीतशिले रचनाशैली आनंद बक्षी यांची.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झवरून श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबो. 10:10 झालेले आहेत. मराठी गीतांच्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत.

हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

तुझा आधार रे मला, तूच रे पाठीराखा, तूच रे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा, घेरे तुझ्या पोटी, तुझे नाम उठी सदा राहो।

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी।
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना।
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला ला विपिसे हा
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग सदाबहार नाट्य संगीत।
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना दुपारी 2 ते 2:30 या वेळेत।
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया।

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1200

एफ एम रेनबो सेवा 105.4 MHz आणि श्रोते हो, आपल्यासोबत आहे मराठी गीतांचा कार्यक्रम. हा स्वर होता बकुल पंडित यांचा.

श्रुती हो एफ एम रेनबो सेवेवरवी आपल्यासोबत आहे मराठी गीतांचा कार्यक्रम. श्रुती हो अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास. तो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल.

श्रोते हो, मराठी गीतांच्या या कार्यक्रमात शेवटी हा स्वर होता शंकर महादेवन यांचा. यासोबतच हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. FM रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ. आता बरोबर 11 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही संक्षिप्त करीत आहोत.

एफएम रेनबो ची वितरावणी 105 अंश चार मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात. तुमच्याच आवडीच्यो ह्यो कार्यावळी 11 वरां जावन 6 मिनटां जाल्यात. सुगम संगीत.

गजानंदा साहनी गायले हे गीत रामराव कुकळेकर यांच्याशिले एफ एम रेनबोच्या वितरवणीत सुगम संगीताची ही कार्यावळ आता पुढे वर्तना गोविंद पोवळे हे गीत ऐकूया रामराव कुकळकर यांच्याच.

गोविंद पोळे हाणी गायलें दोतोर मनोहर राय सरदेसाय हांचे गीत तुम्ही आयकले एफ एम रेनबोच्या वितरावणीत सुगम संगीताची कार्यावळ फुडें व्हरतना कृष्णा सिग्नापूरकर

तर दोनांक भक्ती संगीत. पश्चिमी संगीताच्यो तरेकवार कार्यावळी 2:30 सावन पयल्या सुवातेर जोक बॉक्स, 3 आरजेस चॉयस. 4:05 रिक्वेस्ट कार्यावळ आसतली आनी 5:10 वर्ल्ड म्युझीक. मजगतीं आमी वितरायतात प्रायोजीत कार्यावळ NCERT प्रायोजीत केल्ली उमंग कार्यावळ 3:30. सांजवेच्या प्रसारणांत 5:35 सावन तरेकवार कार्यावळी सुरवेक मराठी चित्रपट संगीत. 6:05 रेनबो सांज. 7:10 बॉलिवूड संगीत सफर. कातारांची कार्यावळ आसतली 8:00 तर 8:30 सदाबहार. News@9 हे खबरापत्र 9:00 आणि उपरांत पश्चिमी संगीत येस्टडे वन्स मोर 9:15. 10:05 आरजेस चॉईस आणि 11:10 जॅस टाईम. ऐकपेनो FM रेनबोचे वितरावणीत आमचो तुमचो सांगात मध्यान रातच्या 12:06 मिरेन.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलय 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलय 2026. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

नमस्कार, हांव मानसी आनी ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां फ्रांसाचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांकां मुंबयंत मेळटले. हे बसकेंत दोनूय फुडारी भारत फ्रांस रणनिती भागीदारी जाल्ले प्रगतीचो नियाळ घेतले आनी प्रादेशीक आनी संवसारीक म्हत्वाच्या प्रश्नांचेर विचारांचे आदान प्रदान करतले. एआय इम्पॅक्ट समिटांत वांटो घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या आमंत्रणा प्रमाण फाल्यां सावन श्री मॅक्रॉन 3 दिसांची अधिकृत भेटेर भारतांत येतले. केंद्रीय पर्यावरण रान आनी हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी आयज नवी दिल्लींत संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदलाविशीच्या चौकटी परिषदेचे कार्यकारी सचिव सायमन स्टील हांचे कडेन बसका घेतली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत श्री यादव हांणी सांगले की बसके वेळार जाल्ली चर्चा अनुकूल तंत्रज्ञान हस्तांतरण, हवामान, वित्त, जागतिक स्टॉकटेक आनी संक्रमण हाचेर केंद्रीत आशिल्ली. संसदेचे पावसाळी अधिवेशन आयज सावन सुरू जाता, ते 13 ऑगस्ट मेरेन चलतले. 25 दिसांच्या ह्या अधिवेशनात 19 बसका जातल्यो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांची 2 देशांची भेट इतिहासीक थारतली अशें मोल्डोवा आनी रोमानियातले भारताचे राजदूत डॉ मनोज कुमार महापात्रा हांणी सांगला. गोंयची ताळगांवचे आमदार आनी आदले मंत्री तशेंच गोंयचे कामगार आनी रोजगार मंत्री आतानासियो मोन्सेरात हांची घरकान जेनिफर मोन्सेरात काल संवसाराक अंतरली. ते निमतान काल आनी आयज अशे 2 दीस दुखवटो जाहीर केला. गतविजेते अर्जेंटिनाक अतिरिक्त वेळेंत 1-0 असो पराभव करून स्पेनान 2026 वर्साचो फिफा विश्वचषक जिखलो. भारत आनी इंग्लंड पंगडा मदीं काल राती लॉर्ड्स मैदानाचेर जाल्ल्या 3रा आनी निमाण्या एका दिसाच्या क्रिकेट खेळांत इंग्लंडान भारताक 27 धावण्यांनी हारून हे खेळामाळेंत 2-1 अशें जैत जोडले. आनी फिफा संवसारीक वस्तादपण 2026 सर्तीच्या रोमांचक फायनलींत काल स्पेन पंगडान अर्जेंटिनाक हारून दुसरे खेपे हे सर्तीचें वस्तादपण मेळयलें. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

कालापत्थर फिल्मातल्या ह्या गीता उपरांत आरती मुखर्जी, मासूम फिल्मात राहुल देव बर्मन हांचे संगीत, गुलजार हांच्या गीता खातीर

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चात सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

FM रेनबोच्या मित्रावणीत तुम्ही ऐकत आहात कातारा आणि आईची कार्यावळ घेऊन आलेल्या भक्ती संगीत. एकवर जाऊन 30 मिनिटात आज ऐकायला ऐक पकरावात मुखिल खबरो.

नमस्कार, हांव मानस हेणी हसातकाय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां फ्रांसाचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन हांची भेट घेतले. हे बसकेंत दोनूय फुडारी भारत फ्रांस रणनिती भागीदारीत जाल्ले प्रगतीचो नियाळ घेतले आनी प्रादेशिक आनी संसारीक महत्वाच्या प्रश्नाचेर विचारांचे आदान प्रदान करतले. एआय इम्पॅक्ट समिटांत वांटो घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या आमंत्रणा प्रमाण फाल्यां सावन श्री मॅक्रोन 3 दिसांच्या अधिकृत भेटीर भारतांत येतले. केंद्रीय पर्यावरण रान आनी हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी आयज नवी दिल्लींत संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदला विशींच्या चौकटी परिशदेचे कार्यकारी सचीव सायमन स्टील हांचे कडेन बसका घेतली. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात श्री यादव हांणी सांगले की बसके वेळार जाल्ली चर्चा अनुकूलन, तंत्रज्ञान, हस्तांतरण, हवामान, वित्त, जागतिक स्टॉकटेक आनी संक्रमण हाजेर केंद्रीत आसा. संसदेचे पावसाळी अधिवेशन आयज सावन सुरू जाता ते 13 ऑगस्ट मेरेन चलतले. 25 दिसांच्या ह्या अधिवेशनात 19 बसका जातल्यो. केंद्रीय घरमंत्री अमित शहा आनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी क्रांतिकारिणी सुटके झुजारी बटुकेश्वर दत्त हांकां तांच्या पुण्यतिथी निमतान आयज आर्गां ओपल्या. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात मंत्री शहा हांणी सांगले की बटुकेश्वर दत्त हांणी ब्रिटिशांच्या अन्यायाआड पुराय देशांत स्वातंत्र्याची ज्वाला पेटयली. कैद्यांच्या हक्का खातीर झुजताना ब्रिटिश जुल्माड आवाज काढलो अशें तांणी मंत्रीमंडळाच्या नदरेक हाडले. तांचे धैर्य, त्याग, निस्वार्थीपणा सदांच तरणाट्यां खातीर एक प्रेरणा उरतली अशें तांणी मुखार सांगले. सेवा तीर्थ राजीव चौक आनी केंद्रीय सचिवालयाच्या मेट्रो स्टेशनाचेर आतां आदान प्रदान सुविधा आनी गेटी उक्त्यो आसात अशी माहिती दिल्ली मेट्रो सेवा महामंडळान दिल्या. हाच्या आदी डीएमआरसीन सांगिल्ले की सुरक्षा कारणाक लागून जनपथ, राजीव चौक, पटेल चौक, केंद्रीय सचिवालय आनी सेवा तीर्थ मेट्रो स्टेशना फुडल्या सुचोवणे मेरेन बंद आसात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांची 2 देशांची भेट इतिहासीक थारतली अशें मॉल्डोवा आनी रोमानियातले भारताचे राजदूत डॉ मनोज कुमार महापात्रा हांणी सांगला. फिफा संवसारीक वस्तादपण 2024 सर्तीच्या रोमांचक फायनलीत काल स्पेन पंगडान अर्जेंटिनाक हारून दुसरे खेपे सर्तीचे वस्तादपण मेळले. भारत आनी इंग्लंड पंगडामदी काल राती लॉर्ड्स मैदानाचेर जाल्ल्या तिसऱ्या आनी निमाण्या एका दिसाच्या क्रिकेट खेळात इंग्लंडान भारताक 27 धावण्यांनी हारोवन हे खेळामेळे 2-8 अशे जैत जोडले. गोंयचे ताळगांवचे आमदार आनी आदले मंत्री तशेंच गोंयचे कामगार आनी रोजगार मंत्री अतानासियो मोन्सेरात हांची घरकान्न जेनिफर मोन्सेरात काल संवसाराक अंतरली. त्या निमतान काल आनी आयज असो 2 दिसांचो दुखवटो जाहीर केला आनी गतविजेत्या अर्जेंटिनाक अतिरिक्त वेळेत 1-0 असो पराभव करून स्पेनान 2024 वर्षाचो फिफा विश्वचषक जिखलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 14555 नंबरार कॉल करात.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रसारणातल्यान तुम्ही ऐकतात ही FM रेनबो सेवा. कातारांची कार्यावळ आज घेऊन आयल्या भक्ती संगीत.

एरिक ओझारियो आणि सांगा त्यांनी गायिल्या भक्तिगीता उपरांत प्रभू जेजूची आराधना राशोल सेमिनरी कॉयर.

एफ एम रेनबोच्या प्रसारणात श्रोते हो आपण ऐकतात आपल्याच आवडीचे हे विविध रंगी कार्यक्रम आणि यानंतर भक्ती संगीत.

श्रोतेह विठ्ठल विठोबा पांडुरंग आराध्य दैवत भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांचं रूप मानलं जातं. पंढरपूर येथे भीमा नदीच्या काठी त्यांचं मुख्य मंदिर आहे. विठुराया कटेवर हात ठेवून आणि विटेवर उभा असलेला असा सावळा देव आहे. वारकरी संप्रदायाचं विठ्ठल हे मुख्य आराध्य दैवत आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ आणि संत नामदेव यासारख्या संतांनी विठ्ठलाची भक्ती जनसामान्यापर्यंत पोहोचवली.

श्रोते हो, लंडन के पंढरपुर या ऐतिहासिक ग्लोबल वारीनं महाराष्ट्राची 700 वर्षांची वारकरी परंपरा सातळ समुद्रापार आता पोहोचवली आहे. जगातील ही पहिली आंतरराष्ट्रीय दिंडी असून 11 देशांमधून ती तब्बल 50 दिवसांचा प्रवास पूर्ण करत आहे. लंडन येथील रॉयल विंडसर रेसकोर्सवरून 6 जून रोजी या वारीचं थाटात प्रस्थान झालं. विठुमाऊलींच्या पादुका घेऊन निघालेली ही दिंडी इंग्लंड, नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, लक्झेंबर्ग, पोलंड, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, तुर्की आणि जॉर्जिया या देशांमधून मार्गस्थ झाली आहे. अवघे विश्वचे माझे घर या संतवचनानुसार वारकरी संप्रदायाचा समता, भक्ती आणि विश्वबंधुत्वाचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचवणं हा या उपक्रमाचा मुख्य हेतू.

श्रोते हो, वारकरी संप्रदायाचे विठ्ठल मुख्य आराध्य दैवत. विठ्ठलाचं मुख्य स्थान भक्त पुंडलिकाच्या कथेवर आधारित आहे. पुंडलिकाच्या मातृपितृभक्तीवर प्रसन्न होऊन विठ्ठल त्याला भेटायला आला आणि पुंडलिकानं त्याला बसण्यासाठी दिलेली वीट तो युगे 28 विटेवर धरून उभा आहे अशी भाविकांची श्रद्धा.

भक्ती संगीताचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत होता. शंकर महादेवन, अश्विनी भिडे देशपांडे, अजय तसंच किशोरी आमोणकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही भक्तिगीतं. एफ एम रेनबोच्या प्रसारणात 2:30 हा वेळ ऐकूया पश्चिमी संगीत. या क्षणी

गायलेली ही भक्तिगीतं. एफ एम रेनबोच्या प्रसारणात 2:30 हा वेळ ऐकूया. पश्चिमी संगीत या क्षणी मुखेल खबरो ऐकत रहा एफ एम रेनबो.

नमस्कार, हांव मानसी आनी ह्यो आसात काय मुखेल खबरो. राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मू हांणी आपल्या तीन राष्ट्रांच्या भेटीच्या पहिल्या पांवड्यार मॉल्दोवा प्रजासत्ताकांत आपली इंगेजमेंट सुरू केल्या. चिसिनाव हांगच्या राष्ट्रपती राजवाड्यात विधीपूर्वक गार्ड ऑफ ऑनर मेळ्या उपरांत राष्ट्राध्यक्ष मुर्मू हांणी मॉल्दोवचो अध्यक्ष माया सांडू हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां फ्रांसाचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांची मुंबईत भेट घेतले. हे बसकेंत दोनूय फुडारी फ्रांस भारत रणनितीक भागीदारीत जाल्ले प्रगतीचो नियाळ घेतले आनी प्रादेशिक आनी संसारीक महत्वाच्या प्रश्नाचेर विचारांचे आदान प्रदान करतले. केंद्रीय पर्यावरण रान आनी हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी आयज नवी दिल्लीत संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदलाविशीच्या चौकटी परिषदेचे कार्यकारी सचिव सायमन स्टील हांचे कडेन बसका घेतली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत तांणी ही माहिती दिली. संसदेचे पावसाळी अधिवेशन आयज सावन सुरू जाता ते 13 ऑगस्ट मेरेन चलतले. 25 दिसांच्या ह्या अधिवेशनात 19 बसका जातल्यो. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी क्रांतिकारी आनी सुटके झुजारी बटुकेश्वर दत्त हांकां आयज तांच्या पुण्यतिथी निमतान आर्गां ओपल्या. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत तांणी सांगले की बटुकेश्वर दत्त हांणी ब्रिटिशांच्या अन्यायाआड पुराय देशांत स्वातंत्र्याची ज्वाला पेटयली. कैद्यांच्या हक्का खातीर झुजतना ब्रिटिश जुल्माड आवाज तांणी काडलो अशें तांणी मंत्रीमंडळांत नदरेक हाडलें. सेवा तीर्थ राजीव चौक आनी केंद्रीय सचिवालयाच्या मेट्रो स्टेशनाचेर आतां आदान प्रदान सुविधा आनी गेटी उक्त्यो आसात अशी माहिती दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळान दिल्या. हाचे आदी डीएमआरसीन सांगिल्लें की सुरक्षा कारणाक लागून जनपथ हा राजीव चौक पटेल चौक केंद्रीय सचिवालय आनी सेवा तीर्थ मेट्रो स्टेशना फुडल्या सुचोवण्या मेरेन बंद आसात. नीट पेपर लीक प्रश्नाचेर विरोधकांनी निशेध उक्तायिल्ल्यान लोकसभा आनी राज्यसभा दनपारां 2 मेरेन स्थगीत केल्या. तिसऱ्या स्थगिता उपरांत दनपारां 1 वरांचेर सभाघराची बसका जाली तेन्ना विरोधी वांगड्यांनी नीट प्रश्नाचेर आपलो निशेध चालू दवरलो. फिफा संवसारीक वस्तादपण 2026 सर्तीच्या रोमांचक फायनलींत काल स्पेन पंगडान अर्जेंटिनाक हारून दुसरे खेपे हे सर्तीचें वस्तादपण मेळयले. भारत आनी इंग्लंड पंगडामदीं काल राती लॉर्ड्स मैदानाचेर जाल्ल्या तिसऱ्या आनी निमाण्या एका दिसाच्या क्रिकेट खेळांत इंग्लंडान भारताक 27 धावण्यांनी हारून हे खेळामळे 2-8 अशें जैत जोडले. गोंयची ताळगांवचे आमदार आनी आदले मंत्री तशेंच गोंयचे कामगार आनी रोजगार मंत्री आतानासियो मोन्सेरात हांची घरकान्न जेनिफर मोन्सेरात ही काल संवसाराक अंतरली. ते निमतान काल आनी आयज अशे 2 दीस दुखवटो जाहीर केला. आनी गतविजेते अर्जेंटिनाक अतिरिक्त वेळेत 1-0 असो पराभव करून स्पेनान 2026 वर्साचो फिफा विश्वचषक जिखलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: Well, listeners, in a short while, we bring you the news update in Konkani. Post that will be the sponsored program, Umang.
1: नमस्कार, हवामान सीएनयू असात काय मुखेल खबरो. राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मू हाणी आपल्या तीन राष्ट्रांच्या भेटीच्या पहिल्या पावण्यावर मॉल्दोवा प्रजासत्ताक पावल्यो. चिसिनाऊ हांच्या राष्ट्रपती राजवाड्यात विधीपूर्वक गार्ड ऑफ ऑनर मेळ्या उपरांत राष्ट्राध्यक्ष मुर्मू हाणी मॉल्दोवनाचो अध्यक्ष माझा सांडू हांचेकडेन द्विपक्षीय उलोवणी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां फ्रांसाचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांका मुंबईत मेळटले. हे बसकेत दोनूय फुडारी भारत फ्रांस रणनीती भागीदारीत जाल्ले प्रगतीचो नियाळ घेतले आनी प्रादेशिक आनी संसारीक महत्वाच्या प्रश्नाचेर विचारांचे आदान प्रदान करतले. केंद्रीय पर्यावरण रान आनी हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी आयज नवी दिल्लीत संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदलाविशीच्या चौकटी परिषदेचे कार्यकारी सचिव सायमन स्टील हांचे कडेन बसका घेतली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत तांणी ही माहिती दिली. संसदेचे पावसाळी अधिवेशन आयज सावन सुरू जाले. ते 13 ऑगस्ट मेरेन चलतले. 25 दिसांच्या अधिवेशनात 19 बसका जातल्यो. आयज सकाळी 11 वरांचेर लोकसभेची बसका जाली तेन्ना हालींच निधन जाल्ल्या आपल्या आदल्या सो वांगड्यांक सभाघरांत श्रद्धांजली ओपली. भास्कर राव, ओमावती देवी, सुधांशू सील, मेजर जनरल भुवन चंद्र खंडुरी, केपी धनपालन आणि प्यारेलाल सांगवार हांकां श्रद्धांजली ओपली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी क्रांतिकारिणी सुटके झुजारी बटुकेश्वर दत्त हांकां आयज पुण्यतिथी निमतान आर्गां ओपल्या. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत तांणी सांगले की बटुकेश्वर दत्तान ब्रिटिशांच्या अन्यायाआड पुराय देशांत स्वातंत्र्याची ज्वाला पेटयली. कैद्यांच्या हक्का खातीर झुजतना ब्रिटिश जुल्माड आवाज काडलो अशें मंत्रीमंडळान नदरेक हाडले. तांणी सांगले तांचे धैर्य, त्याग, निस्वार्थीपणा सदांच तरणाट्यां खातीर प्रेरणा उरतली. सेवा तीर्थ राजीव चौक आनी केंद्रीय सचिवालयाच्या मेट्रो स्टेशनाचेर आता आदान प्रदान सुविधा आनी गेटी उक्त्यो आसात अशी माहिती दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळान दिल्या. फिफा संवसारीक वस्तादपण 2026 सर्तीच्या रोमांचक फायनलीत काल स्पेन पंगडान अर्जेंटिनाक हारोवन दुसरे खेपे सर्तीचे वस्तादपण मेळले. भारत आनी इंग्लंड पंगडामदी काल राती लॉर्ड्स मैदानाचेर जाल्ल्या तिसऱ्या आनी निमाण्या एकदिसाच्या क्रिकेट खेळात इंग्लंडान भारताक 27 धावण्यांनी हारोवन हे खेळामुळे 2-1 अशे जैत जोडले. गोंयची ताळगांवचे आमदार आनी आदली मंत्री तशेंच गोंयचे कामगार आनी रोजगार मंत्री आतानासियो मोन्सेरात हांची घरकान जेनिफर मोन्सेरात काल संवसाराक अंतरली. त्या निमतान काल आनी आयज 2 दीस दुखवटो जाहीर केला. गतविजेते अर्जेंटिनाक अतिरिक्त वेळेत 1-0 असो पराभव करून स्पेनान 2026 वर्साचो फिफा विश्वचषक जिखलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
0: The time is 3:30. Please stand by for the sponsored program from NCRT Umang.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करा.

0: सनो 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो सेवेबरोबर आकाशवाणी पणजी केंद्राची महादय सेवा 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झचेर ती सुद्धा तुम्ही ट्यून इन करपाक शकता आणि विविध भारती सेवा सुद्धा तुम्ही ऐकपाक शकतात.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.
2: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स.
3: वेव्स
2: हातून तुमका विनामूल्य मेळटात
3: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
2: तर करात बेगोबेग डाउनलोड
3: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
2: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
3: वेव्स.
0: एकशे पाच चार मेगाहर्ट्स FM रेनबो सेवेत श्रोते हो मराठी गीतांच्या या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.

0: श्रोतेहो, पोस्टर गर्ल या चित्रपटासाठी हे पहिलंच गाणं या कार्यक्रमात आपण ऐकलं.
1: पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय.

हो मित्रांनो, डबल सीट या चित्रपटासाठी हे गाणं श्रोते हो. यापुढील गीत स्वप्नील बांदोडकर यांचे स्वर.

मित्रांनो, क्लासमेट्स या चित्रपटासाठी हे गाणं आपण ऐकलं. श्रोते हो, यापुढील हे गाणं श्रेया घोषाल यांच्या स्वरात.

श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीत या गीतांच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं, याचबरोबर हा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे. श्रोतेहो, काही क्षणातच 5:58 वर ऐकूया ठळक बातम्या.

0: कामत आणि निवासात काय मुखेल खबरो. गोवा वैजकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकात आयसान ओपीडी खातीर टोकन घेवपाची पद्दत बंद केल्या. आता दुयेंतींक दोन फावटी लायनीत रावपाची गरज पडची ना, तांकां आपापल्या ओपीडी भायर फक्त एकाच लायनीत रावचे पडटले. केरळातल्या कोंकणी चळवळीत मोलादीक योगदान दिल्ल्या आनंद कामत हांकां अखिल भारतीय कोंकणी परिषद आनी कोंकणी भाषा मंडळान आर्गां ओपल्यात. 2025-26 वर्साच्या युनिफायड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस हाच्या आकडेवारी प्रमाण देशभरातल्या शाळांनी विद्यार्थ्यांची नोंदणी सुमार 25 कोटी मेरेन पावल्या. शांतसभा विधानसभेत प्रभावीपणान सभागराची शिस्त पाळीत सर्वसामान्यांचे प्रस्न मांडपी आनी तळगावचे आमदार ते मंत्री मेरेनचो राजकीय प्रवास करपी आमदार जेनिफर मॉन्सेरात काल संसाराक अंतरली. तांच्या कुडीचेर आज निमणे संस्कार झाले. भूंय संसाधन विभागान गोंयच्या सेटलमेंट आनी भूंय अभिलेख संचालनालयाच्या समन्वयान स्पष्ट केला की नक्षा प्रायोगीक प्रकल्पाक लागून विद्यमान जमनीची मालकी मालमत्तेच्यो सिमो वा अधिकृत भूमी अभिलेखाचेर कसलोच परिणाम जावचो ना. पेट्रोलातले इथेनॉल मिश्रण 20% परस चड वाडोवपाचो निर्णय घेवंक ना अशें सरकारान सांगलां. वेपार आनी गुंतवणूक, शेती, भलायकी जतनाय, नवीकरणीय उर्जा, डिजिटल भौशीक मुळावी बांदावळ, कृत्रीम बुद्धिमत्ता आनी नवनिर्माण अशा वेगवेगळ्या क्षेत्रांनी द्विपक्षीय संबंध आनीक घटमूट करपाक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी मॉल्डोवाची राष्ट्राध्यक्ष माइया सांडू हांणी मान्यताय दिल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
1: अशानो कोंकणीतल्यान मुखेल खबरो. तुम्ही आयकलो 105.4 MHz FM रेनबोची ही सेवा. अशानो कांयच खिणा भितर बरोबर 6 वरांचेर आयकपाक रावात हिंदीतल्यान सहक्षेपीत केल्ल्यो खबरो.

एकटालो आयरिन आणि टॉमाजिनो कार्दोजो हांचो जोड आवाज आशिल्लो. एकटालो फिफा विश्वचषक 2026 पड्डो देंवलो आणि ही सर्त याद उरपा सारकी जाली. एकटालो अमेरिके बरोबर कॅनडा आणि मेक्सिको ह्या देशात जाल्ली ही आवृत्ती विश्वचषकाच्या इतिहासातली सगळ्यांत व्हडली आवृत्ती आशिल्ली, जातून 48 पंगड आणि 104 मॅची ह्यो आमकां पळोवपाक मेळ्यो. एकटालो राती खेळिल्ल्या रोमांचक फायनलींत स्पेनान डिफेंडींग चॅम्पियन्स अर्जेंटिनाक अतिरिक्त वेळा उपरांत 1-0 अशी मात करून फिफा विश्वचषकाचो दुसरे फावट किताब हो मेळयला. 106व्या मिनटार जैतिवंत गोल जालो आनी बदली खेळगडो फेरान टॉरेसान सर्तीन निर्णायक असो हो गोल केलो. एकटालो ह्या विश्वचषकांत जायते उल्लेखनीय विक्रम तयार जाले. 3 यजमान राष्ट्रांतल्या मॅचीक 65 लाखां परस चड प्रेक्षक हाजीर रावले आनी प्रेक्षकांच्या आंकड्याचो हो एक नवो विक्रम जाला. ह्या सर्तीन 300 परस चड गोल जाल्ल्यान ही सर्त आतां मेरेनची सगळ्यांत चड गोल करपी विश्वचषका मदली एक जाल्या. तशेंच जायते वैयक्तीक मायलस्टोन्स हे सुद्दां साध्य जाले. वेगवेगळ्या फिफा विश्वचषकांत गोल करपी पयलोच फुटबॉल खेळगडो क्रिस्टियानो रोनाल्डो हो थारला. त्याचबरोबर 39 वर्सां पिरायेचो लियोनल मेसी विश्वचषक हॅट्रीक करपी सगळ्यांत चड पिरायेचो खेळगडो असो जाला. आनी अशें जावन तांणी आपल्या कारकिर्दीन आनी एक इतिहासीक अध्याय जोडला. मजगतीं किलियन एम्बापे हाणें विश्वचषक नॉकआउट मॅचीन सगळ्यांत चड गोल करपाचो नवो विक्रम हो आपल्या नांवार केला आनी आपलो प्रवास हो सुरू दवरला. त्याच बरोबर इश्टानो फुटबॉल जग आनीक एका अविस्मरणीय विश्वचषकाक निरोप दितना. प्रेक्षक पयलींच

0: अंतरिक्ष भी हो, भारत के लिए गर्व के पल रहे हैं।
1: पेट्रोलातले इथेनॉल मिश्रण 20% चढ वाढवपाविषयीचा कसलाच निर्णय अजून घेतिलो ना असे सरकारन सांगला। राज्यसभेत पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी हांणी एका लेखी जापेत म्हळा की फुडाराक चढ इथेनॉल मिश्रणाविषयीचा खंयचोय निर्णय सविस्तर शास्त्रीय आणि तांत्रिक अभ्यास करून आणि सगळ्या भागधारकांकडेन चर्चा केल्या उपरांतच घेतले। E20 हे नवे व अचकीत हाडलेले इंधन न्ही असे पुरी हांणी स्पष्ट केले। अयोध्येतल्या राम मंदिरा खातीर मेळिल्ल्या देणग्यांचो गैरवापर जाल्ल्याचो आरोप आशिल्ल्याची चौकशी करपा खातीर SIT स्थापणूक करूं येता काय ना हाचे सुचोवण्यो घेवपाक सर्वोच्च न्यायालयान सॉलिसिटर जनरलाक सांगला। तशेंच राम मंदिराच्या देणगी वादाचे राजकारण करचे न्हय असो सल्लो न्यायालयान संबंधित पक्षाक दिला। राम मंदिराच्या दानाचो वाद फक्त गुन्यांवाची केस आशिल्ल्यान ताची योग्य चौकशी जावची हेच फक्त न्यायालयाचें काम अशें न्यायालयान नदरेक हाडलां। युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस 25-26 ह्या वर्साच्या आंकड्या प्रमाण देशभरातल्या शाळांनी विद्यार्थ्यांची नोंदणी सुमार 25 कोटी मेरेन पावल्या। लोकसभेत एका लेखी जापेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी सांगले की 2024-25 वर्साच्या तुळनेत 2025-26 वर्साक मुळाव्या पूर्वतयारी माध्यमीक आणि उच्च माध्यमीक अशा शाळेच्या शिक्षणाच्या सगळ्या पांवड्यांचेर निव्वळ नोंदणी गुणोत्तरात सुधारणा जाल्या। सोशल मिडियाचेर पातळिल्लो फटीच्या संदेशाचे सरकारान खंडन केला। सरकारान तयार केल्ल्या नव्या मसुद्याच्या नेमांक लागून 11 कोटी टीव्ही सेट बंद जातले, केबल आणि DTH दर 4-6 पटीन वाढटले, व्हड्या प्रमाणात परवाना शुल्क घेतले आणि लाखांनी नोकऱ्यो नष्ट जातल्यो असो दावो संदेशात केल्लो। प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या तथ्य तपासणी युनिटान या दाव्याक फटीचो म्हळा। तशेंच सरकारान टीव्ही सबस्क्रिप्शन दर 4-6 पटींनी वाढोवपाचो वा देशातली दूरचित्रवाणी सेवा बंद करपाचो कसलोच नेम हाडूंक ना अशें सांगलां। दादल्यांच्या क्रिकेटात काल राती लंडनातल्या लॉर्ड्सात झाल्या तिसऱ्या एका दिसाच्या क्रिकेट खेळात इंग्लंडान भारताक 27 धावणांनी हारयलो आणि 3 मॅचीची मालिका 2-1 अशी जिंकली। बॅन डकेटाच्या कारकिर्दीतली सर्वोत्तम 142 आणि जेकब बेथेलाच्या 91 धावण्याच्या बळग्यार इंग्लंडान उभारिल्ल्या 388 धावण्याचे व्हड लक्ष गाठपी भारताक 50 षटकात 7 बाद 360 धावण्यो करप शक्य झाले। भारतीय हवामान खात्यान फुडले 2-3 दीस हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरात व्हड्या प्रमाणात पाऊस पडपाक तशेंच रेड अलर्ट जारी केला। फुडल्या 3 दिसात छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, झारखंड, केरळ, माहे, कोकण, गोंय हांगा अशीच पाऊस पडपाची शक्यताय आसा। उदेंत आसामाच्या जायत्या वाठारांनी हुंवाराची परिस्थिती वायट जाता तेन्ना भारतीय लष्करान आसामात ऑपरेशन जल राहत सुरू केला आणि ताका लागून सरकाराक व्हड्या प्रमाणात सोडवणूक आणि आदार कार्यावळीक मजत मेळटली। आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबर ऐकात फाल्यां सकाळच्या 8:40 नमस्कार।
2: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान।
3: हय हय, आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत।
2: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो।
3: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर।
2: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात।
3: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात।
2: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात।
3: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो।
2: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर।
3: हय, पुराय संसारभर।
4: PM जय अब गरीबों की जय बन गई है।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

Ishano Abhijit Sawant Tahanzo Awaaz ya Geeta Khatir Tumhe Kulo. Ishano Aiz Manchacha Itihasatli Ek Vodli Kamgiri Mhanyar Apollo Level Apollo 11 Chandra Uddaan ya Mohimechi Amka Yaad Jata. Ishano 20 July 1969 ya Disa Apollo 11 ya Mission He Mission Chandracher Yashasvipanan Devtana Sausaran Boyle Lakhani Lok Aplya दूरचित्रवाणी आणि रेडिओ सेट हाच्या भोवतणी ही इतिहासिक घडणूक अणभवपाक जमिल्ले. ईशानो अंतरिक्ष यात्री नील आर्मस्ट्रॉंग हो चंद्राचेर पाय दवरपी पयलो मनीस जालो. चंद्राच्या पृष्ठाचेर पावल दवरताना ताणें अविस्मरणीय अशी उतरां उलयली. ताणें म्हळें की हे मनशा खातीर एक ल्हान पावल पण मनीस जाती खातीर एक व्हडली उडी.

याच्यानं वेलकम या फिल्माखातीर हे गीत आनंद राजा आनंद आणि श्वेता पंडित हांचो जोड आवाज या गीता खातीर इश्टांनो तुम्ही ऐकलो. याच्यानं आयज 20 जुलय आम्ही आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दीस हो आयज मनयतात. याच्यानं हो दीस संवसारातल्या एका पुरविल्ल्या आणि आकर्षक खेळाक समर्पित केल्लो दीस. ह्या दिसा 1924 ह्या वर्सा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेची स्थापणूक झाली, जाका फिडे अशें म्हणून आमी ओळखतात. याच्यानं बुद्धिबळ हो खेळा परसूय आणि किदें. याच्यानं बुद्धिबळ हो फक्त खेळ न्हय तर तो धीर

एकाग्रता आहे, सर्जनशीलता आहे आणि रणनीती विचारांची ही परीक्षा. एशानो बुद्धिबळाच्या फळावेली दरेक हालचाल आमकां जिणेंत एक म्हत्वाचो धडो शिकयता की येस, हे काळजीपूर्वक नियोजन, बुद्धिमत्तेन घेतिल्ले निर्णय आनी केल्ल्या चुकांची शिकवण. एशानो बुद्धिबळाची सोबीतकाय म्हळ्यार पिराय, भास, राष्ट्रीयताय हांचो विचार करिनासतना हो खेळ लोकांक एकठांय हाडटा. नवो शिकपी आसूं वा अणभव आशिल्लो खेळगडो, बुद्धिबळ दर एकल्याक वाडपाची आनी सुदारपाची संद दिता. एशानो हालींच आमी पळयतात की हालींच्या वर्सांनी भारत एक जागतीक बुद्धिबळ शक्ती केंद्र म्हणून उदेला. आमच्या बुद्धिबळ चॅम्पियनाच्या उल्लेखनीय कामगिरीक लागून देशभरांतल्या विद्यार्थ्यांक हो खेळ घेवपाक आनी बुद्धी तांची धारधार करपा खातीर प्रोत्साहन मेळ्ळां.

0: पाचो शार मेगा हर्ट्स एफ एम रेनबो सेवेत ईशानो कायस खिणा भितर आयकपाक रावात कोंकणींतल्यान मुखेल खबरो.
1: नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. वेपार आनी गुंतवणूक, शेती, भलायकी जतनाय, नवीकरणीय उर्जा, डिजिटल भौशीक मुळावी बांदावळ, कृत्रीम बुद्धिमत्ता आनी नवनिर्माण यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांनी द्विपक्षीय संबंध आनी घटमूट करपाक आयज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी मोलदोवाच्या राष्ट्रपती माया सांधू हांणी मान्यताय दिली. पेट्रोलातले इथेनॉल मिश्रण 20% परस चड वाडोवपा विशींचो कसलोच निर्णय अजून घेतिल्लो ना अशें सरकारान सांगला. राम मंदिराच्या देणगी वादांचे राजकारण करचे न्हय असो सल्लो न्यायालयान संबंधित पक्षाक दिला. दादल्यांच्या क्रिकेटात काल राती लंडनातल्या लॉर्ड्सात जाल्ल्या तिसऱ्या एका दिसाच्या क्रिकेट खेळात इंग्लंडान भारताक 27 धावड्यांनी हारायलो. गोयातल्या नक्षा पायलट प्रकल्पाचेर सरकारान स्पष्टीकरण दिला. जमनीच्यो नोंदी पुरायपणान राखून दवरपाचो सरकाराचो दावो आसा. गोय वैजकी महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकांत आयज सावन ओपीडी खातीर टोकन घेवपाची पद्दत बंद केल्या. कोंकणी कार्यकर्ते आनी संघटक आनंद कामत हांकां अखिल भारतीय कोंकणी परिशद आनी कोंकणी भाशा मंडळान आर्गां दिल्यात. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.

0: शाणो अमित त्रिवेदी आणि टेलर जोन्स ह्यांच्या आवाजातलं हे गीत रेनबो सांस कार्यालयातलं हे निमण्याचं गीत शाणो. याचबरोबर ही कार्यावळ या खिणांक हांगच सोपता.
1: आकाशवाणी पणजीचो युट्यूब चॅनल FM रेनबो गोवा. तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचो युट्यूब चॅनल FM रेनबो गोवा.

0: बरे बलाय की खातीर,
1: आत्मिक शांती खातीर
0: आपणायात योग।
1: योग जाचो उगम जाता भारतान
0: आणि प्रवाह पावता
1: पुराय जगान।

105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो म्युझिकली यॉर्स इष्टांबरोबर 7 वरां जाण 11 मिनटां आणि 30 सेकंद जातात. बॉलिवूड संगीत सफर या कार्यावळीन तुमकां माय मोगाचो काळजासावण येवकार.

अष्टानो वेकअप सीड या फिल्मा खातीर हे गीत शंकर एहसान लॉय हांचे संगीत इश्टानो तुम्ही ऐकता. इश्टानो तुमकां याद करून दिता कांयच खिणा भितर बरोबर 7:20 मिनटांचेर ऐकपाक रवात कोंकणींतल्यान प्रादेशीक खबरो.

कामावेली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz चेर रेनबो सांज.

काय गीता वरवी एव्हरग्रीन जुबली कुमाराक श्रद्धांजली दिवया, जी तांची गीता आमच्या काळजाक रोमॅन्स नॉस्टाल्जिया आणि सोबीत यादींनी सदांच भरून दवरतात.

रणन नाजायज या फिल्मा खातीर कुमार सानू रूप कुमार राठोड हांचो जोड आवाज अनुमलिक हांचे संगीत ह्या गीता खातीर सानू तुमी आयकले द वन एंड ओन्ली नसरुद्दीन शाह हांच्या खातीर ट्रिब्यूट म्हणून हे गीत आशिल्ले सानू बॉलिवूड संगीत सफर ही कार्यावळ तुमी आयकता 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो सेवेत.

अठरा बॉलिवूड संगीत सफर या कार्यावळीतले हे निमणे गीत बिल्लू या फिल्मा खातीर. निरज श्रीधर, तुलसी कुमार हांचो जोड आवाज, प्रीतम हांचे संगीत.

0: अशानो बिल्लू या फिल्मा खातीर नीरज श्रीधर आणि तुलसी कुमार हांचो जोड आवाज. अशानो ह्याच बरोबर बॉलिवूड संगीत सफर ही कार्यावळ या खिणांक हांगा सोंपता. 105 शार मेगाहर्ट्स FM रेनबो म्युझिकली यॉर्स. अशानो कांयच खिणां भितर आयकपाक रावात कोंकणीतल्यान मुखेल खबरो.
1: नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. कोंकणी कार्यकर्ते आनी संघटक आनंद कामत हांकां अखिल भारतीय कोंकणी परिशद आनी कोंकणी भाशा मंडळान आर्गां ओपल्यात. गोंय वैजकी महाविद्यालयाच्या सुपर स्पेशलिटी ब्लॉकांत आयज सावन OPD खातीर टोकन घेवपाची पद्दत बंद केल्या. गोंयांतल्या नक्षा पायलट प्रकल्पाचेर सरकारान स्पश्टीकरण दिलां. जमनीचे नोंदी पुरायपणान राखून दवरपा

0: चो सरकाराचो दावो आसा. दादल्यांच्या क्रिकेटांत काल राती लंडनांतल्या लॉर्ड्सांत जाल्ल्या तिसऱ्या एका दिसाच्या क्रिकेट खेळांत इंग्लंडान भारताक 27 धांवड्यांनी हारयलो. राम मंदिराच्या देणगी वादाचे राजकारण करचे न्हय असो सल्लो न्यायालयान संबंधित पक्षांक दिला. पेट्रोलातले इथेनॉल मिश्रण 20% परस चड वाडोवपा विशयीचो कसलोच निर्णय अजून घेतिल्लो ना अशें सरकारान सांगला. वेपार आणि गुंतवणूक, शेती, भलायकी जतनाय, नवीकरणीय ऊर्जा, डिजिटल भौशिक मुळावी बांदावळ, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवनिर्माण यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांनी द्विपक्षीय संबंध आणिक घटमूट करपाक आयज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मॉल्डोवाचो राष्ट्रपती माया सांदू हांणी मान्यताय दिली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
3: एकशे 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो म्युझिकली यो सिस्टम बरोबर 8 वरां 10 सेकंद जातात. हांव RJ प्रकाश तुमकां ह्या कांतारांच्या कार्यावळीन मायेमोगाचो योकार भेटयतां.

0: इष्टानो गोवन मेडली कातारांच्या कार्यावळीतले हे निमणे कातार इष्टानो तुम्ही ऐकले आणि इष्टानो ह्याच बरोबर ही कार्यावळ हांगा सोंपता.
1: एक जमाने से कहानी है सुना रही आकाशवाणी.

याचं नाव काला पाणी. या फिल्माखातीर आशा भोसले आणि मोहम्मद रफी हांचो जोड आवाज, एस डी बर्मन हांचें संगीत आणि मजरूह सुलतानपुरी हांची शब्दरचना. ह्या गीता खातीर इश्टांनो तुम्ही ऐकली सदाबहार फिल्मी गीतांचो हो प्रवास. तुम्ही करता 105.4 MHz FM रेनबो सेवे. इश्टांनो सदाबहार